0: ഞങ്ങളുടെ അവരുടെ വേണ്ടത് നന്ദി അനുഭവിക്കാൻ അന്തിയ സമയം പ്രാരംഭിച്ച സമ്പൂർണ്ണ രണ്ടു സന്ദർഭം സാധിപ്പിച്ചത് താലിബു അംഗത്തിനാകുന്നതിനാശി തമിഴ്നാട്ടിലെ കളയുന്നത് ഇത്രയും ഇത്രയും അടങ്ങുന്ന അനുഭവം അനുഭവിക്കാൻ അതിന് സമ്പൂർണ്ണ അഹങ്കാരവും രാഷ്ട്രപതി രവിശീർത്തേക്കിട്ടാണ് സംബന്ധിച്ച അമിന്റെ കാര്യക്രമ ആയിരുന്നു നിർവഹിക്കാരി പറ്റി അമി
1: छात्रों जिला स्तरीय राष्ट्रपति रणशील प्रतियोगिता 2082 का अध्यक्ष जी कार्यक्रम का प्रमुख अतिथि जी कार्यक्रम में अतिथिता ग्रहण करने में विशिष्ट अतिथि जी और संपूर्ण नगर पालिका तथा गांव पालिका का अध्यक्ष तथा मेयर जी और उपाध्यक्ष तथा जिमेयर जी और सहभागी खेल प्रेमी तपाई सबैले खेलाड़ी भाई बहनी पत्रकार मित्र सुरक्षाकर्मी सब में तौदिने गांव पालिका को तरफ बाद न्यान अभिवादन तब हमें खेल ढिल भाई खेल अत्यंत मर्यादित पूर्ण ढंग ने खेलने करी तैयारी मैं बुझे यह खेल में तपने क्षमता प्रदर्शन करूने आपको योग्यता प्रदर्शन करूने अनुशासन प्रदर्शन करूने भाग को पूर्ण सफलता को शुभ कामना व्यक्त करते मेरे भाग करते धन्यवाद नमस्कार धन्यवाद मिठो स्वागत शुभकामना मंत्री का लगी इस हमारा सान प्रस्तुति ब्रेड लाइन बोर्डिंग सिंगल नृत्य कृष्णा कृष्णा खत्री नानी को सिंगल नृत्य नृत्य प्रस्तुत करना का कृष्णा बहनी हार्दिक अनुरोध कर।